0: me lapen ke thek je phans ta me litum akashwani dipo hin pense ta me hirjume na hang pidun lo lasi nona bang ke litum apor ke choklo pot mo kapre karni mate nangli spin dun det pen nangchiroi thu det le ako litum chinki pon thulo na tangte pini litum chinki cha than ke lapan le inton ponik lana
1: ai te kardom
2: lapan apor na litum ओवी एजाई मेक अंगतेंग अलोंग पेन फुटबॉलर सरनोंग तेरोन लापेन हुड बांगफु फंडार तेरोन अतुमांग बोंग चिहुत चिपुत आरजी लोंग तंगलो लाके आकाशवाणी दीपू